0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: गेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण कविता बागेवाडी यांना ऐकणार आहोत. त्यांना कविता लिहिण्याची आवड आहे आणि त्यांच्या छान छान कविता आज आपण त्यांच्याच आवाजात ऐकणार आहोत. तेव्हा लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: मी कविता बागेवाडी आणि ही माझ्या लिहिलेल्या कवितांची छोटीशी झलक. पहिला सेक्शन आहे चिल्ड्रन्स पोयमवर. पहिली कविता, देश हमारा प्यारा प्यारा. लाल किले से तिरंगा लहराया, भारत माता ने हमको बुलाया. सैनिक करते रक्षा हमारी, हम सब करते सेवा प्यारी. झंडा ऊंचा रहे हमारा, गर्व हमारा तिरंगा प्यारा. आओ मिलकर गीत सुनाए, देशभक्ति की बात बताए. फूलों सा हम देश महकाए, हर दिल में प्यार जगाए. सच्चाई का दीप जलाए, भारत को स्वर्ग बनाए. जय जवान और जय किसान, खुशहाल रहे हिंदुस्तान. हम बच्चे हैं नन्हे सितारे, भारत माँ के प्यारे प्यारे. दूसरी कविता है हैप्पी इंडिपेंडेंस डे. ऑन दिस डे वी चीयर एंड से हैप्पी हैप्पी इंडिपेंडेंस डे. इंडिया इज फ्री, ब्रेव एंड स्ट्रॉन्ग. लेट्स सिंग आवर नेशंस प्राउडेस्ट सॉन्ग. Our flag flies high, just look and see. Saffron, white and green so free. The Ashoka Chakra spins with pride, with truth and peace on every side. Long ago, we were not free, but heroes fought for you and me. Leaders led with truth and grace, so freedom smiled upon our face. We play, we laugh, we learn and grow. Because of freedom, long ago. So wave the flag and shout, hooray! It's India's Independence Day. Thank you.

नेक्स्ट कविता ही न्यूट्रिशन वीकमध्ये लिहिलेली होती ऑन स्प्राउट्स, जे मुलांना सांगायचं होतं की स्प्राउट्स किती इम्पॉर्टंट आहेत आणि किती चांगले आहेत. तर ही छोटीशी कविता आहे. स्प्राउट्स आर टायनी प्लांट्स दॅट ग्रो फ्रॉम द सीड्स वी लव टू सो. दे आर सॉफ्ट अँड फन टू ईट हेल्दी फ्रेश फ्रॉम द सीड्स वी लव टू सो. दे आर सॉफ्ट अँड फन टू ईट हेल्दी फ्रेश अँड सच अ ट्रीट. गिव्ज अ स्ट्रेंथ टू प्ले ऑल डे keeps our tummy clean. Hurray! Thank you. पहिली कविता आहे अ हिरोज हार्ट. मी फादर्स डे वर लिहिले होते माझ्या पप्पांच्यासाठी आणि कसं एक फादर आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ह्याची ही कविता आहे. तर कविताचं टायटल आहे अ हिरोज हार्ट. इन द क्वाइट डॉन ऑफ मॉर्निंग लाईट यू राईज अँड शाईन अ गायडिंग साईट. With strength and love, you lead the way, turning ordinary moments into extraordinary days. Your hands are worn but strong and sure, a testament to all you endure. Your wisdom, like a beacon bright, guides us through the darkest night. You teach with patience, love and care. In every moment, you are there, a silent hero, brave and true. There's nothing we can't face with you. On this special day, we want to say thank you, Dad, in every way for all the love and all you do. Happy Father's Day to you. Thank you. नेक्स्ट पोएम आहे बोधी ट्री अँथम. बोधी ट्री ही एक शाळा आहे विनायक

0: Bodhi tree, a joyful song. In this place we all belong. Hand in hand we stand so bright, growing with wisdom, love and light. Thank you.
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा, हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: तर आपल्या प्रत्येकाच्या घरी किंवा आयुष्यात एक असा व्यक्ती नक्की असतो जो खूप क्लमजी असतो. बटरी फिंगर, स्लिपरी फीट, रोज एकाच जागेतून चालणारा व्यक्ती, पण रोज कळत न कळत त्याच टिपॉयला किंवा त्याच खुर्चीला धडक मारणारा असा हा व्यक्ती एक असतो. तर ती व्यक्ती कशी असू शकते, त्यांचा तो धांदरटपणा कसा आम्हाला दिसतोय, कसा तो क्लमजीनेस आम्हाला दिसून येतोय, हे ह्या कवितेमध्ये मी सादर करायले. कवितेचं नाव आहे हाऊ माय डॅडी वॉक्स. तर ह्याला मी छोटीशी जिंगल बेलची चाल लावलेली आहे, ती ऐका. डॅशिंग थ्रू द डोर, हर्टिंग हिज ओन टो, ओव्हर द बेड ही गोज, लँडिंग ऑन माय पॅट, स्निकर ही नेव्हर वेअर्स, स्टील ही स्लिप्स मिडवे, क्रॅशिंग द हॉलवे, ही लुक्स लाईक अ बॉल गेम. ओ डॅडी वॉक्स इन केओटिक क्लमजी वेज, स्पिल्ड हिज टी ओव्हर अगेन अँड देयर्स अ सल्की फेस. Daddy walks in chaotic clumsy ways, slip spilled his tea over again and there's a sulky face. Thank you. Ek divas मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. तो दिवस म्हणजे फेब्रुवारी मधला दिवस होता. व्हॅलेंटाईन्स वीक ऍज ऑफ नाव जे आता सेलिब्रेट होते ते संपलं होतं, व्हॅलेंटाईन्स डे संपलं होतं. आणि मी माझ्या मैत्रिणीशी बोलत असताना फोनवर मी तिला विचारले की काय करतेस आणि कसा होता तुझा व्हॅलेंटाईन्स वीक. तर ती म्हणाली व्हॅलेंटाईन्स वगैरे आता काही नाही आहे आमचं, आणि आम्ही दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा का करावी की कुणीतरी आम्हाला येऊन व्हॅलेंटाईन म्हणावं किंवा व्हॅलेंटाईन्ससाठी सांगावं, बोलावं, आमच्यासाठी गिफ्ट आणावे. आम्ही स्वतःसाठी सेल्फ लव्ह करू शकतो, तर आम्ही का नाही करावं. तर मी काय केले, मी तिला विचारले की तू असं काय केलीस व्हॅलेंटाईन वीक मध्ये. तर ती म्हणाली बघ आता परवा चॉकलेट डे होता, मी ऑफिस मध्ये येताना माझ्यासाठी एक सिल्क चॉकलेट घेऊन आले, त्याच्यामध्ये तो हार्टचा पॉपअप चॉकलेट येतोय, तो चॉकलेट खाले, हॅपी चॉकलेट डे फॉर मी म्हणाले आणि सेलिब्रेट केले. तर हा जो संवाद चालू होता तेव्हा ती म्हणाली आम्ही दुसऱ्यांच्याकडे कशाची अपेक्षा करायची नाही, कुणी आमच्यावर प्रेम करावं, कुणी आम्हाला काही आणून द्यावं, हे आम्ही जेव्हा अपेक्षा करतो त्यावेळेला कधी कधी कळत न कळत त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, आणि जेव्हा ह्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आम्हाला निराशा येते. ती निराशा आम्ही ठेवून घेऊन मग त्याच्यावर आम्ही विचार करतो, दुखी होतो त्या माणसावर ज्याची कधी कधी चूक असते कधी कधी नसते, कळत न कळत विसरून जातोय, ते सगळं आम्ही करू शकत नाही, त्यांनी करू शकत नाही. तशा वेळेला ते गिल्ट घेऊन राहण्यापेक्षा आपल्याला आज असं वाटलं की मी असं करावं तर ते करून मोकळं होऊन दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नये, आणि असं आम्ही स्वतःवर आधी प्रेम करावं, स्वतः आपल्या व्हॅलेंटाईन व्हावं. हे ती जेव्हा म्हणाली तेव्हा मला वाटलं की होय, मी पण आय एम माय व्हॅलेंटाईन, मी दुसऱ्यांच्यासाठी का वेट करू. ते गाणं पण आहे ना, एक शीला जवानी ते गाणं आहे, त्याच्यामध्ये एक लाईन येते किसी और की मुझको जरूरत क्या है, मैं तो खुद से प्यार निभाऊ. तेव्हा मला क्लिक झालं की होय, मी स्वतःवर प्रेम करावं, स्वतःवर मीच माझी प्रेमिका, मीच माझा लव आहे. तर त्या विषयावर मी ही लिहिलेली कविता आहे आय एम माय व्हॅलेंटाईन. आय एम माय व्हॅलेंटाईन, इन द मिरर आय फाउंड माय व्हॅलेंटाईन्स गेज, अ रिफ्लेक्शन ऑफ स्ट्रेंथ इन लाईफ्स इंट्रिकेट मेज. Through highs and lows, I stand by my side. I hold my hand tight as I am my valentine. No roses needed, no chocolate sweet. No gifts can allure me, nor any treat. In self-love's embrace, my heart's happiness abides. I fall in my love as I am my valentine. In the dance of my heart, I find my solace. My happiness is within, is what I really chase. No need for a partner, I am whole in every scene, embracing and caring myself as I am my valentine. So here's to the one who knows me so well. I am my valentine in my own love spell, in the tapestry of life woven and fine, forever and always I am my valentine. Thank you.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: आयुष्य हे एक अवघड कोडं आहे आणि ह्या एक प्रवासामध्ये रोज आमच्या समोर एक वेगळा प्रश्न येतोय, वेगळा चॅलेंज येतोय, एक पूर्ण कम्प्लीट मिस्ट्री आहे हे लाईफ. तर काही वेळेला आमच्याकडं असे लोक येऊन आम्हाला भेटतात जे कदाचित खूप निगेटिव्ह असतील, पण ते आम्हाला खूप चांगले लेसन्स देऊन जातात. ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. तसंच काहीतरी होत असतंय आपल्या घरी, आपल्या आयुष्यात. जेव्हा आम्ही बघतो की आपल्याला कोणीतरी क्रिटिसाइज करतंय, कोणीतरी काहीतरी चूक बोलतंय, तिथून आम्ही बोध घेतो, नवीन नवीन काहीतरी शिकतो आणि त्या लाईफच्या लेसन्स मधून आम्ही आमची लाईफ जगत असतो. तर त्याच्यावरून ही एक छोटीशी कविता आहे, लाईफ अ मिस्ट्री. ओनली द रॉंग पर्सन बिकम्स द सोर्स टू फाइंड द राईट पर्सन ऑफ युअर लाईफ. ओनली द वर्स्ट ऑफ द एनिमीज हेल्प्स यू फाइंड द बेस्ट ऑफ द फ्रेंड्स. ओनली द डार्केस्ट नाईट हेल्प्स यू एन्जॉय द ब्राइटेस्ट डे. ओनली द सॉरोफुल डेज हेल्प्स यू एन्जॉय द हॅपी डेज. ओनली द पेनीलेस पॉकेट्स हेल्प्स यू व्हॅल्यू मनी. Only a heart full of pain will know the value of true love. God the Almighty has a simple message. Endure the pain and I shall bestow you with gain. Thank you. शब्द हे किती आवश्यक आहेत. एक शब्द चुकला किंवा त्याचं काय होऊ शकतोय हे आपल्या इतिहासामध्ये पण ह्याचे खूपशी अशी उदाहरण आहेत. धचा म झाला तर त्याचा परिणाम काय झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे. असेच शब्द हे कसं आमच्या जीवनामध्ये इम्पॉर्टंट आहेत आणि ते काय खेळ खेळतात ह्याच्यावर एक छोटीशी कविता. वर्ड्स शब्द म्हटलं तर एक खूप छोटस पार्ट आहे जे आपल्या पूर्ण कम्युनिकेशनला अर्थ देते. खरं ते शब्द मी कधी कसे कसं आणि कुठल्या प्रकारे वापरतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे शब्द एक जोडूही शकतात आणि तोडूही शकतात. त्याच्यावरची ही कविता आहे. टायटल आहे वर्ड्स. वर्ड्स आर लेटर्स दॅट टेक हाय फ्लाईट. वर्ड्स डान्स अँड सिंग इन द सॉफ्टेस्ट लाईट. वर्ड्स कॅरी आर थॉट्स अँड इमोशन्स टू. वर्ड्स नरेट अ स्टोरी ओल्ड अँड न्यू. वर्ड्स डान्स ऑन द पेजेस अँड कलर आर ड्रीम्स. वर्ड्स कॅन कॅरी यू अलॉंग इन एव्हरी स्ट्रीम. वर्ड्स कॅन हील अँड वर्ड्स कॅन स्ले. वर्ड्स कॅन पोक यू एव्हरी डे. वर्ड्स डू मॅजिक. वर्ड्स मेक कर्स. वर्ड्स गिव्ह यू पॉवर ऑर लिप युअर पर्स. वर्ड्स मेक फ्रेंड्स अँड मेक देम फो. वर्ड्स डू मोटिवेट ऑर मेक यू बो. वर्ड्स कलर आर ड्रीम्स with ink and sound. Words build bridges so profound. Words make you glide with wings of thoughts. Words can touch the ocean of hearts. Words whisper wisdom and secrets untold. Words live in history, never sung, never told. Words with eloquence and simple grace. Words connect souls face to face. Words paint feelings vivid and clear. Words make a symphony for all to hear. Thank you. आता थोड्या हिंदी कविता ज्या मी लिहिल्या आहेत आणि ह्याची सुरुवात आहे अक्षरों से की गई बाते. कधी कधी शब्द असून नसतात आणि नसून असतात. म्हणजे एखादा शब्द आहे किंवा एखादा आम्ही जे बोलतो त्याचा अर्थ जनरल टर्म्स मध्ये वेगळा असतो आणि गुपित वेगळा असतो. त्याचा मार्मिक अर्थ एका शब्दाचा खूप वेगळा असतो. त्याच्यावरच ही कविता आहे अक्षरों से की गई बाते. अक्षरों से की गई बाते अक्सर अनसुनी हो जाती है. मन से पर किए बातें दिल से दिल को छू जाती है. कभी गौर करो तो पता चल जाएगा शब्दों से की गई बातें धोखा बहुत देती है. मन से पढ़ी बातें जन्मों तक साथ निभाती है. लफ्जों का वजन बढ़ जाता है जब एहसास साथ हो. हर खामोशी भी तब एक कहानी के जैसी बात हो. सच तो ये है जो दिल समझ ले उसे कहने की जरूरत नहीं होती. जो बोल दिया जाए कभी कभी वही बातें सच नहीं होती.
2: नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.
1: आता पावसाळा आहे, पाऊस पडत आहे, आणि अशा ह्याच्यामध्ये आम्ही ह्या सीझनमध्ये आम्ही कायम बघतो की कसं पाऊस हे आपल्याला छान छान आठवणी देत आहे आणि हे निसर्ग किती सुंदर प्रमाणे बदलते. जेव्हा ऊन असतं तेव्हा हे सगळं गर्मी तव असं होऊन सगळं आपल्याला त्रास होत असते, आणि जेव्हा हे पाऊस येते छान आपल्याला वातावरण मिळतं, सगळीकडे हिरवळ असते, हे पूर्ण हे पूरी दुनिया एक तरीके से दुल्हन की तरह सज जाती है, जो हरी चुनर ओढ़ के अपने आप को सजाती है. तो उसके लिए ये एक कविता है, बूंदों की सरगम. बूंदों की सरगम. बूंदों की सरगम बजे गगन में, मन के राग जगे हर क्षण में, सुनी राहों पर नमी सी छाई, धूल भरी सांसों में ठंडक आई, काली घटा ओढ़े अंबर चला, बिजली की लहरों ने चित्र चला, प्यासी जमीने बाहे फैलाई, बूंदों की चुनर फिर खुद पे सजाई, नन्हे कदमों में छप छप खुशियां, खेतों में लहराई हरियालियां, माटी की सौंधी सौंधी गंध भर दे मन में मधुर आनंद, थी जो तपती अब भीग चली है, हर कोना जीवन से सींच चली है, बादल के संग आई ये रुत, जैसे खुद को प्रकृति में बांधी सुख. थैंक यू. लहान आम्ही असतो तेव्हा आमचं बोलणं वागणं अगदी निरागस असते, खेळणं हसणं त्याला कसलीही बंदिश नसते, त्याला कसलाही विचार नसतो किंवा कसली हेतू नसते जेव्हा बोलत असतो. लहान मुलांच्या मुलं जेव्हा असतो आम्ही तेव्हा, पण जसं जसं आम्ही मोठे होतो तेव्हा एक प्रकारचं दडपण यायला लागतंय आपल्या जीवनात, आपल्या मनावर, आणि असं होतंय की आपलं हसणं पण एखाद्याला खुपून जाते, आपलं हसणं कुणाला आवडत नाही. अशा वेळेला एक छोटीशी शायरी आहे जी मी इथं लिहिले. एक मुस्कुराहट, अब हमारी छोटी सी मुस्कुराहट भी उन्हें रास नहीं आती, जो कभी हमें खिल खिला कर हंसते हुए देख कर खुश हुआ करते थे, दिल से दुआ की है किसी ने हमारे चुप हो जाने की, जो भगवान ने पूरे शिद्दत से मंजूरी की है. हार्ट ब्रेकिंग बट ट्रू. रोने की वजह न थी न हंसने का बहाना था, क्यों हो गए हम इतने बड़े, इससे अच्छा तो बचपन का जमाना था. आम्ही जेव्हा लहान असतो तेव्हा आम्हाला वाटते की आम्ही कधी मोठे होणार, पण मोठे झाल्यावर आम्हाला कळते की खरं गोडवा, खरा सुख, खरं आनंद आपलं होतं ते लहानपणीच्या वयांमध्येच, जे आता आम्ही पूर्णपणे विसरून गेलोय. हल्ली माझी एक मैत्रीण, जिला माहित आहे की मी अशा कविता लिहिते, तर ती म्हणाली की बघ माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि मला तू काहीतरी लिहून दे. तिची आई सुद्धा, मी तिच्या आईची सुद्धा चांगलं बोलले, त्या आई त्यांच्या त्या आंटींचा माझा परिचय खूप चांगला आहे, त्या आंटी कशा आहेत हे मला माहित आहे. तेव्हा जेव्हा माझ्या मैत्रिणींनी मला अप्रोच केला की तू माझ्या आईसाठी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी एक कविता किंवा काही असं छोटस लेख लिहून दे आणि मी हे तिला गिफ्ट म्हणून देणार आहे, तर गिफ्ट करून मी हे तिला पाठवणार. आंटी होती त्यावेळेला US मध्ये, तर कसं तो बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला त्या आंटींसाठी आणि कशी ही ती कविता त्या आंटीसाठी लिहिलेली होती हे मी इथं तुमच्या समोर वाचत आहे. शीर्षक आहे मातृकृपा. ममता का वो बहता झरना जो निर्बंध बहती जाती है, दुख पीड़ा सारे छुपा कर हमेशा ही मुस्काती है, भक्ति सी अटल आस्था रख प्यार से हमें वो सींचती है, स्नेह लता के स्पर्श मात्र से जीवन संजीवनी बन जाती है, वही है तुलसी की वंदना, वही है गीता का संपूर्ण सार, माला की ना हो कोई जरूरत, चरणों में उसके स्वर्ग का द्वार, उसकी गोद में त्याग दूं मैं तीनों लोकों का सुख, मिटे तेरे आंचल की छाव में ये जीवन के सारे दुख, वही तप है वही श्रद्धा वही त्याग की धारा, बच्चों की खुशियों पे जो वार दे अपना जीवन सारा, माँ वो जलती लो है जो तमस हर ले निशा की आंख से, वही पुण्य है वही आग है भगवान भी जन्मे उसकी गोद से. धन्यवाद. आम्ही भारतीय आहे, भारतीय म्हणून आम्हाला आपल्या देशावर गर्व आहे, पण एक काळ असा होता जेव्हा आमच्या देशावर खूप लोकांनी राज्य केलं, तेव्हा भारत माता, आम्ही आपल्या देशाला माता म्हणतो, तिला काय वाटलं असेल जेव्हा अशा काही लोकांनी तिच्यावर चढ केलं, तिच्या मुलांची हत्या केली. एक भारत माता आपली आई आपल्या समोर आपल्यावर प्रत्यक्ष जेव्हा आपल्या मुलांना मरताना बघत होती, तर तिला कसं वाटलं असेल त्याची ही कविता. मैं भारत माता हूँ, मैं भारत माता, माता तो मुझे खूब कहा पर क्या कभी मुझे सच में माना. सीने पर मेरे चढ़ गए लहू की होली खेल गए, मेरे बच्चों के शीश गिरा कर दामन मेरा खून से भिगा दिया. तड़प उठी मैं रो पड़ी थी जब बच्चे मेरे बट गए और बाजू मेरे कट गए. आज या तो उनकी आती है बहुत मुझे तड़पाती है, पर आंसू पोछ देखूं तो नई पीढ़ी खिलखिलाती है. इतने सालों में मैं बूढ़ी नहीं, इतने सालों में मैं जवान बनी हूँ. नए सुनहरे सुबह की एक नई कहानी लिखूं मैं, गगन पार कर चांद को तो छू लिया, और बढ़ो आगे यही आशीर्वाद देती हूँ. कभी ना बटना आपस में यही ख्वाब मैं देखती हूँ. मैं भारत माता हूँ, मैं भारत माता हूँ.
3: हाय, दिस इज अंजलि गायकवाड़
4: एंड नंदिनी गायकवाड़. यू आर लिसनिंग टू योर फेवरेट रेडियो वेणुध्वनि 90.4 एफएम केएलई कंसर्ट.
5: बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: माणूस म्हणजे माणूस एक व्यक्ती, आपण जेव्हा आम्ही माणसाच्या जन्मात आहे त्या माणसाच्या जन्माला मी पणा हा असतो. मी केले, हे माझं आहे, माझं घर माझं आहे, मी अशी मी तशी मी असा मी तसा, मैनी आम्ही भरून गेलेलो आहोत. हे मैं काय आहे आणि हे आपल्याला कसं आपल्या जीवनात कुठलं काम करतंय आणि कसं आम्हाला ह्याचा त्याग दिला पाहिजे ह्याच्याबद्दल ही कविता आहे. कविताचं शीर्षक मैं, आणि ही एक प्रार्थना आहे जी मी देवाकडे म्हणते की मला माझ्या मैमधून माझी सुटका कर. तर शीर्षक आहे मैं. मुझमे खुद को इतना भर दे की मुझमे मैं ना रहूं, खाली कर दे मुझे पूरा ऐसे कि खुद को फिर ना मैं से भर पाऊं. खाली होकर मैं पूरा भर गया, जब पूरा भरा था मैं से तो मैं पूरा खाली था. खाली होकर ही जाना कि मैं से भरकर मैं कितना खाली था, जब मुझसे मैं खाली हुआ तो तुझसे मैं भर गया. हे देवाला मी सांगले, जब मुझसे मैं खाली हुआ तो तुझसे मैं भर गया, जब भरा था मुझ में मैं तो पूरी तरह तो मैं खाली था, जब तुझसे मैं भर गया तो मैं से मुझसे मैं खाली हुआ, तभी जाना कि मैं मुझ में भर कर मैं कितना खाली था. धन्यवाद. नारी समाजामध्ये किती प्रकारे लढत असते, एक नारीला काय काय करावं लागतं, ती कशी सक्षम आहे स्वतःसाठी, स्वतःच्या मुलांच्यासाठी, स्वतःच्या परिवारासाठी, समाजासाठी. काही वेळेला आपल्याला तसा रिस्पेक्ट मिळू शकत नाही, तरीही एक नारी संपूर्ण आहे स्वतःमध्ये, ती कशी संपूर्ण आहे ह्याच्यावर ही छोटीशी कविता. शीर्षक आहे नारी. इतनी भी मैं दुर्बल नहीं कि कोई बोझ ना उठा सकू, करू जो मैं मन मेरा तो चट्टान भी हिला सकू. नारी हूँ मैं आज की, झुक के जीना मुझे आता नहीं, चूड़ी जो थी कमजोर कभी आज मुझे आगे आज मेरी वो ढाल बनी, पायल जो कभी बेड़िया थी बनी आज मुझे वो आगे खींचती है, बंद जो द्वार थे कभी वो सारे ही खोल देती है, गुड़िया जो मैं थी कभी आज चंडी बनी हूँ मैं, हर पाप का सवहार कर मैं आदि शक्ति में मिली हूँ मैं. धन्यवाद.
1: हेलो एंड नमस्कार सभी सुनने वालों को, संजीव कपूर का प्यार भरा नमस्कार. आप मुझे सुन रहे हैं KLE वेनो ध्वनि 90.4 FM पर. मैं आपसे सिर्फ इतना ही कहना चाहूंगा कि अगली बार जब आप खाना बना रहे हो और या खा रहे हो तो मुस्कुराहट के साथ में खाना बनाइए और खाइए, देखिए जीवन कितना खुश होगा ये आपको भी अंदाजा नहीं है. चलिए अभी मुस्कुराइए.

0: माझ्या मुलाच्या शाळेत वेगवेगळे डेज सेलिब्रेट होतात. त्या डेज मध्येच एक होतं ग्रँड पेरेंट्स डे. ग्रँड पेरेंट्स म्हणजे एका बाळाला किती इम्पॉर्टंट आहेत त्याचे नाना नानी आजा आजी हे आम्ही कळत न कळत विसरून जातो. ती एक असली पिढी आहे जेव्हा ते आम्हाला घडवत असतात तेव्हा ते फक्त आम्हाला नाही तर आमच्या पुढीच्या पिढीला सुद्धा घडवत असतात बोलण्यामधून आपल्या कर्तृत्वामधून. आणि जेव्हा त्यांचा सहवास मुलांना लाभतो तेव्हा मुलं काय म्हणतात पुढे जाऊन जेव्हा त्यांना कळतं की आपले नाना नानी दादा दादी हे आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत तर त्यांच्यातर्फे मुलांच्या तर्फे त्यांच्या भावना कशा होऊ शकतात ह्याच्यावर ही कविता आहे. नाना नानी पोयम रिटर्न ऑन ग्रँड पेरेंट्स डे. नाना नानी दादा दादी रिश्तों के यह नाम सुहाने पर फिर भी क्यों यह लगता है अब हमें पूरे अनजाने. नानी के नुस्खे दादी की गुट्टी खाऊ खिलौनों से भरी उनकी पुट्टी जाने कहां वह खो गए क्यों हमसे वह रूठ गए. नाना की शरारत दादा की मस्ती हाथी घोड़े की बनी सवारी थके हारे अब भूल गए सवारी बनना छोड़ दिए. आज लेकिन यह मौका आया है अपने संग आपको भी खेल खिलाना है. हमसे आपके लिए है यह तोहफा छोटा नाती पोते के संग मनाए यह त्योहार बड़ा. दूध से मलाई है सबको प्यारी आज ग्रैंड पेरेंट्स के जश्न की है तैयारी. भूल जाए हम मम्मी पापा खेल खिलाए नानी दादा ये दिन तो बहाना है छोटों से बड़ों को मिलाना है. एक पीढ़ी की सीख बड़ी छोटे पीढ़ी को देनी चली. ग्रैंड पेरेंट्स का दिन है आया धन्यवाद कहाना हमें भाया देना हमें आशीर्वाद छोटे है हम मांगे यही सौगात. हैप्पी ग्रैंड पेरेंट्स डे. हे लिहायचं आणि एक उद्देश म्हणजे काय आहे. आजकाल आधी कसं व्हायचं जॉईंट फॅमिली राहायची. जॉईंट फॅमिलीमध्ये आजा आजी काका काकी मामा मामी मावशी मावसा हे सगळे एकत्र राहायचे. मुलं आजूबाजूला राहायची त्यांना सतत आपल्या त्या पिढीचं प्रेम त्यांची शिकवण मिळत राहायची. पण आजच्या जीवनामध्ये जॉईंट फॅमिलीज राहिलेले नाही आहेत. सगळे जणांची न्यूक्लिअर फॅमिली आहे. चार जणांची फॅमिलीमध्ये आजी आजोबा कुठंतरी दूर आपल्यापासून राहतात. अशा वेळेला आम्हाला त्यांचा सहवास लाभत नाही किंवा आमचे पेरेंट्स जे आता ग्रँड पेरेंट्स झालेले आहेत ऑलरेडी त्यांना कधी कधी आम्ही भेटवू शकत नाही आमच्या कामाच्या व्यापामुळे. तर हा एक दिवस घेऊन त्यांना थँक्यू म्हणायचा की तुम्ही ग्रँड पेरेंट्स आहे तुम्ही ज्या आमच्यासाठी आमच्या पेरेंट्सच्या साठी कष्ट केले आमच्यासाठी जे एक पायवाट ठेवून दिलेली आहे त्याच्यावर आम्ही हा प्रवास करतोय. थँक्यू ग्रँड पेरेंट्स. थँक्यू.
1: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण कविता बागेवाडी यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्याच आवाजातील कविता आपण ऐकल्या. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.
2: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट ज्यामध्ये दातांची स्वच्छता दात काढणे आणि बसवणे वाकडे दात सरळ रेषेत करणे चिरलेले ओठ अपघातामुळे डोकं मान चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट डोळे नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट तोंडाच्या कर्करोगावरती उपचार तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय केली युनिव्हर्सिटी कॅम्पस नेहरू नगर बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998003.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

पण बाई तू जा, जाऊ द्या मुंबई, लग्न कर, सुखान ना, आणि माझ्या विशूमुळे तुका जर काही त्रास झालो असत ना तर त्याच्या वतीने मी माफी मागते हा, पण राग नको धरूस बाई।

0: आता तरी मान्य कर तू त्याच्या प्रेमात पडली आहेस.
1: सिमी आय एम शिट स्केअर्ड. या यशला फसवतीये का मी?
0: आय थिंक तू स्वतःला फसवते सारी.
2: आठवा
0: ते फोटो काढताय. चल चल. अरे चल ना.

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: केएलई विश्वविद्यालय केएलई संगीत महाविद्यालय प्रस्तुत पडिसುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ ಕೆಎಲ್ಇ ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater ಹಾಲ್, ಜೆಎನ್ಎಂಸಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: देखा, मुझे जानबूझ के अवॉइड कर रहे हैं।
1: ये रिश्ता क्या कहलाता है के प्रायोजक हैं कोका कोला।
2: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।
3: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ ಪಿಎನ್ಜಿ ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: केएलई विश्वविद्यालय केएलई संगीत महाविद्यालय प्रस्तुत पडिसುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ ಕೆಎಲ್ಇ ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater ಹಾಲ್, ಜೆಎನ್ಎಂಸಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.